0: ಕಲಾ ನಾದಾ ಮಂತ್ರಿ ಮುನ್ನಾಡೋ ನಗಾರ ಮಸ್ತಕವನಿಗೋ ಶಂಕರ ಧಾರ ಮಂತ್ರಿ ಮುನ್ನಾಡೋ ನಗಾರ ಮಸ್ತಕವನಿಗೋ ಶಂಕರ ಧಾರ
1: ದೋ ಜೂನ್ ಸಖಿ ಸಹೇಲಿ ಕೆ ಆಂಗನ್ ಮೇ ಸಜೆಗಿ ಖುಷಿಯೋ ಕಿ ರಂಗೋಲಿ ಹಸಿ ಕಿ ಖನಕ್ ಯಾದೋ ಕಿ ಮಹಕ್ ಬಾತೋ ಮೇ ಘುಲೇಗಿ ಆತ್ಮೀಯತಾ ಕಿ ರೋಲಿ ದೋ ಜೂನ್ ವಿವಿಧ ಭಾರತಿ ಕೆ ಸಜೀವ ಪ್ರಸಾರಣ ಮೇ ಆಯೆಂಗಿ ಅಪ್ನೆ ಅಭಿನಯ ಸೆ ಹಮ್ ಸಬ್ಕೋ ಮೋಹಿತ್ ಕರ್ನೆ ವಾಲಿ ಮಶಹೂರ್ ಅಭಿನೇತ್ರಿ ಹಿಮಾನಿ ಶಿವಪುರಿ.
2: ನಮಸ್ಕಾರ, ಮೈ ಹೂ ಹಿಮಾನಿ ಶಿವಪುರಿ और मैं आपसे मुखातिब हो रही हूँ विविध भारती के सखी सहेली कार्यक्रम की वर्षगांठ पर 2 जून को.
1: जी हाँ, हिमानी शिवपुरी होंगी हमारी विशेष सखी. 2 जून सखी सहेली की वर्षगांठ पर हम जलाएंगे स्मृतियों के दीप.
3: बधाई हो बधाई जन्मदिन की तुम.
1: जश्न के गुब्बारे उड़ेंगे हिमानी जी के संग. हिमानी जी साझा करेंगी अपने दिल की बात, तो जरूर सुनिएगा 2 जून विशेष सखी सहेली दिन में 3 बजे.
4: कार्यक्रम का अगला गीत, फिल्म का नाम है अनोखा प्यार, आवाज लता मंगेशकर की, गीतकार हैं जिया सरहदी और संगीत अनिल विश्वास का.